प्रयात छंद। नमस्तं अकाले, नमस्तं कृपाले, नमस्तं अरूपे, नमस्तं अनूपे, नमस्तं अभेखे, नमस्तं अलेखे, नमस्तं अकाये, नमस्तं अजाये, नमस्तं अगंजे, नमस्तं अभंजे, नमस्तं अनामे, नमस्तं अठामे, नमस्तं अकर्मं, नमस्तं अधर्मं, नमस्तं अनामं, नमस्तं अधामं, नमस्तं अजीते, नमस्तं अभीते, नमस्तं अबाहे, नमस्तं अढाहे, नमस्तं अनीले, नमस्तं अनादे, नमस्तं अछेदे, नमस्तं अगादे, नमस्तं अगंजे, नमस्तं अभंजे, नमस्तं उदारे, नमस्तं अपारे, नमस्तं सोएके, नमस्तं अनेके, नमस्तं अभूते, नमस्तं अजूपे, नमस्तं निर्कर्मे, नमस्तं निर्भरमे, नमस्तं निर्देशे, नमस्तं निर्भेषे, नमस्तं निर्नामे, नमस्तं निर्कामे, नमस्तं निर्धाते, नमस्तं निर्घाते, नमस्तं निर्धूते, नमस्तं अभूते, नमस्तं अलोके, नमस्तं अशोके, नमस्तं निर्तापे, नमस्तं अथापे, नमस्तं त्रिमाने, नमस्तं

नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्त सत देवे नमस्तंग अभेवे नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुवनमे नमो सर्व गौने नमो सर्व भवने नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्त सत दयाले नमस्तंग अबरने नमस्तंग अमरने नमस्तं जरारं नमस्तं कृतारं नमो सर्वधन्दे नमो सत अबंदे नमस्तं निरसाके नमस्तं निर्बाके नमस्तं रहीमे नमस्तं करीमे नमस्तं अनंते नमस्तं महंते नमस्त सतरागे नमस्तं सुहागे नमो सर्व सोखं नमो सर्व

छंद नमो सर्व माने समस्ती निधाने नमो देव देवे अपेखी अभेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व भौणे अनंगी।

माने समस्ति निधाने नमस्वंग निर्नाथे नमस्वंग प्रमाथे नमस्वंग अगंजे नमस्वंग अभंजे नमस्वंग अकाले नमस्वंग अपाले नमो सर्वदेशे नमो